0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोगाचं स्वागत.
1: मोगाजनो, आता आईला वेळ ऐकूनच्या संदेश आईच्या कार्याच्या मुखेल सेऱ्या मनेस्तेन जनेट बर्बोजा तुमच्या लगी विनंती तुमचा संदेश देऊन जा.
2: मंगळूर DAC स्त्री आयोगानं आज मानून हडलेल्या स्त्रियांचो दिसाचो संभ्रम आणि स्त्री सशक्तीकरणाचे मिसाव तुमकां म्हजो गौरवपूर्वक प्रणाम अर्पिता. मार्च म्हयनो स्त्रियांचो तो दीस खंय पळयल्या रे कार्यक्रमां आनी वेगवेगळ्या शेतांत सदन केल्ल्या स्त्रियांक सन्मान करचें

0: संघटनेचे मागणे आणि आमकां एक देय गीते तवळ आरंभारत रचून दिल्ली कीर्त तिका फावो जाता. दुसऱ्या वर्सा मानेस तिणें वायलट कॅस्टेलियन अध्यक्षली आमचे अवधी एकत वर्स कित्याक जायत्य मुखेली उदेच्या म्हणल्यार इराद्यान स्त्री मुखेली उदेच्या म्हणल्यार इराद्यान एकत वर्साक अवधी दवरली आनी तवळू म्हज्या हातांत देड वर्सांचो चरको भुरगो म्हाका सवतो एक चरको जाल्लो. हांव त्या चरक्या काणगोनंत मिटिंगा गेली थंयसर चुनाव जाले थंयसर प्रत्येक कार्यदर्शीक म्हजेंच नांव आयलें. हांवें सांगलें म्हज्या हातांत चरको आसा ना फादर म्हाका जायना आनी तदला फादर वल्लीन सांगलें ना ना तूं आनी एक मुखार आनी एक निर्देशक जावं की पुरो तुवें आतां हुद्दो सोडूं नजो काणगेचें म्हूण जालें. आनी त्या वेळार हांव घटकांत अध्यक्ष आसली वार्ड्यांत कार्यदर्शी आसली आनी प्रत्येक दियेसीसच्या समितींत हांव कार्यदर्शी जालें. एका वर्साक तीन हुद्दे हांवें करी जाय पडले मस्त कश्ट जाले पूण तीन हुद्दे करी जाय पडले. हांव जमतेक वेताना म्हजे दुयेक वरतली कित्याक म्हळ्यार भुरगें सांबाळचें न्ही मिटींग जाताना भुरगें पळयचें अशें ते जालें हुद्दो घेतलो. आनी आमच्या गवळी बापांनी म्हाका आतां उडास आसा मेटार जावन सकाळ देवन येताना हांव मेट वयर सरतलीं सैबानो इलेक्शन जालें वायलेट अध्यक्ष जालें आनी हांव कार्यदर्शी जालें म्हणलें तवळ गवळी बापान म्हळें जाल्यार आतां कदेलार बसोंक ना खंय स्त्री संघटन जावं ना थंय रचन करीजे खंय स्त्री संघटन जिवाळ ना थंय जिवाळ करीजे आनी खंय स्वसाय पंगड ना थंय स्वसाय पंगड रचीजे जालें. एक फर्मान दिल्ले वृत्त गवळी बापान सांगलें आनी हाच्या उपरांत वायलेट ती कुटुंबादारन सकणांची गोरवां आनी फुलां झाडां आमी आयतारा आयतारा एका फिरगजीच्या याजाका लागीं उलोवन सकाळीं वग्गी आमी एका बस स्टँडार सांगता मेळचें म्हूण आमी फोनार सांगतल्या त्या बस स्टँडार स वरार गी साडे स वरार गी सकाळीं घरचें पुरो रांदप करून दवर आमी पावतल्या थंय थावन आमी निगत केल्ल्या एका फिरगजाक मिसाकत आमी थंय हजर जातले हांव आनी ताच्या उपरांत मिसा उपरांत स्त्रियांक मेळोन आमी स्त्री संघटन कित्याक गरज स्वसाय पंगड कित्याक गरज म्हूण आमी तांकां म्हायती दिवन थंय रचन करून आमी येतले. प्रस्तुत पन्नास आनी एका फिरगजेंत महासंघ आसा. आमचे स्वसाय पंगड म्हळ्यार वाड्यांत स्वसाय पंगड आमी रचचे आमी स्त्रियांनींत आनी ह्या स्वसाय पंगडा धावन आमकां आर्थीक अभिवृद्धी आमच्या गटानवळींत आसा आर्थीक समाजीक राजकीय आनी सांस्कृतीक रितीची आमचें सबलीकरण जायचें म्हणून आनी सुरवेर आमी स्वसाय पंगड रचून त्या मुखांत्र आमी उरोवणी केली आनी कितें सरकारा धावन आमकां सवलती मेळटात ते सगळ सवलत्यो आमी घेवंक सक्तेमत जाले. आमी स्वसाय पंगड केल्या उपरांत फिरगजे नासले सर स्वसाय पंगड संगता मेळोन महासंघा रचन केलें. महासंघा जाल्या उपरांत वारडे हंतर आमी पयलेंत स्त्रियांचो संघटन वारडे हंतर आमी रचन केल्लो पूण आमकां महासंघाचें ओकुटो करूंक आसलें तालुको ओकुटा आनी आमच्या देसीसींत पांच वारडे आसात करकोळ शिरवां उडपी कल्याणपूर आनी कुंदापूर हे पांच वारडे. आमी हांव 2018-19 वर्साक अध्यक्ष जाली अध्यक्ष जाल्ले तदाळा म्हजे मुखार आसलें सवाल जिल्हा महिला ओकुटा रचचें आनी तवळ आमचे निर्देशक आतांय निर्देशक बाप रेजिनाल्ड पिंटो ताणें म्हळें कालेकरचे जनट भाई करकोळ एक कडेन मात्र ओकुटो जाला आतां उरले आमचे स्त्रियो आयकतात गी नात गी तवळ हांवें फादराबा सांगलें फादर आमी स्त्रियांचे मनवलिके करूंक गेल्यार आमचे स्त्रियो आयकोवचे ना थोडे पावटी आमी गरजे गेले फटी मारचे पडटा. हांवें सांगलें आमचे जिल्हा ओकुटो जावन रजिस्टर जायचे आमचे रजिस्टर जायचे जाल्यार हांगा तालुको ओकुटो जायचे आनी आमकां नोव्हेंबरा भितर जिल्हा ओकुटो रोसूंक आसा देखून ऑक्टोबरा भितर आमचे तालुको ओकुटो जायचे हे हांव मिटिंगान सांगता म्हळें. आनी हांवें ऑगस्टाच्या जमतेर हांवें सांगलें की ऑक्टोबर म्हयन्याच्या 25 तारखे भितर चार तालुको ओकुटाचें रचन जावंक आसा तुमी आतां डेट दिया म्हणून आनी आमच्या स्त्रियांनी सांगलें आमी वारडेचें जमत करून आमी डेट दिता कित्याक म्हळ्यार आमचें तें अशी सिस्टम आसा की केंद्रीय समितीची जमत जाल्या उपरांत वारडेची जमत जाता वारडेची जमत जाल्या उपरांत आमच्या महासंघाची घटकाची जमत जाता ताच्या उपरांत स्वसाय पंगडाची जमत जाता म्हळ्यार केंद्रीय समिती ह्या ओकुटाची जिल्हा ओकुटाच्या जमतेन कितें सकट निर्धार घेता आमी म्हायती दिता ती सकट वार्डान डिस्कस जाता थंय तावन घटकाची गेल्ली हुद्देदारां थंय तावन घटकाक हाडटात आनी घटका तावन ते स्वसाय पंगडा पर्यंत ते पावता आनी आमकां कूडले कूडले फोन करन स्त्रियांनी ऑक्टोबरच्या 25 तारखे भीतर चार ओकुटाचे उद्घाटन करचे दीस ताणी आमका नम्यार सांगले आणि त्याप्रमाणे चार ओकुटा तालुक ओकुटाचे रचन झाले आणि एक वाडो तरी पहिलेन झाल्लो तसे पांच तालुक ओकुटा करकळांत अर्पणा महिला ओकुटा झाले शिरवंत इंचरा महिला ओकुटा झाले आणि उडपींत शरदी महिला ओकुटा झाले कल्याणपूर म्हणजे ब्रह्मावर तालुक्यांत उज्ज्वला महिला ओकुटा तसेच कुंदापूर बैंदूर तालुक्यांत भावना महिला ओकुटा उक्तवण झाले आता त्याच्या उपरांत असलेले सवाल आमचे जिल्हा ओकुटा कसे करचे म्हणून सगळ्यांच्या संगतपणान जिल्हा ओकुटा करचे म्हणून निर्धार केलो आणि त्या वेळार म्हाका बघुल्ले सगळ्या समाजाच्या खाली आम्ही फक्त क्रिस्तव मात्र न्ही हेरांक या पाहिजे म्हणून कित्याक म्हणून आम्ही वाढली रीत तशी असली सगळ समुदायाच्या मोदे असले हा हिंदूंच्या मोदेन ता ओढ झाली आणि देखून म्हाका बघले आणि फादराबा सांगले फादर आम्हींत कथोलिका ओट्टू मेळून केल्यावर कोणाकी कळना देखून उरले की आम्ही आपयांगे फादर आपयजे नेट बाय म्हणा लागलो आणि आम्ही हर एक समाजाचे कोण हेर धर्माचे स्त्रियांचे संघटन असा त्या सगळ्या संघटनाच्या मुखेल्यांक मेळून तांकां आपोवणे दिले आणि आमकां हॉल जाय जाल्ले आमच्या लेगीत कसलोच फंड नातुल्लो उडपींत आमी हॉला विसर नातना 1 लाख 1.5 लाख बडे सांगले मागीर एक मोठाच्या ती कृष्णमूर्ती अमृता कृष्णमूर्ती म्हण ती मुन्सिपालिटीची मेंबर जावन आली आणि आम्ही अशें कापडणेचे बुट्ट गलसो तिच्या कडेन वचून उलयले तदा तिका खुशी जाली तिने म्हणून हिंदूंची चित्त बायल मनीस आयली म्हणून चिंतले निमगे नमदु इल्ली एल्ल हॉलिगे तुंबा रेट उंटु मॅडम 90,000 1 लक्ष केळ्तारे ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಅಷ್ಟು ಹಣ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲದ್ರೆ ನಮಗೆ ನಮ್ಮದೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇತ್ತು ಮುಣಸಂಗ್ಲೆ ತರ್ತಿ ಮುಣಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ನೀವು ಮಾತನಾಡಿ ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಮುಣ ಜಾಯ್ತು ಮುಣ ತಿಜ ಪೊತ್ತೆ ಫೋನ್ ಕರೆದಿಲ್ಲ ಆ ಊಲೇಲಿ ನೀವು ಬಂದು ಹಾಲ್ ನೋಡಿ ಮೇಡಮ್ ಮುಣಲಾಗಲಿ ಜಾಯ್ತು ಮುಳೆ ಆಮೇ ತೇಗ ಸ್ತ್ರೀಯೋ ಆವು ಅನಿ ಮುಜೆ ನಿಕಟ ಪೂರ್ವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅನಿ ಖಜಾನ್ದಾರ್ ಗೆಲ್ಯ ವಸೋನ್ ತಕ ಪೊಳೆತ ನಾ ಕಾಲೆ ಬೊಗಲೆ ಮುಣ ಗೊತ್ತ ತಾನೆ ಉರ್ಲೆ ಸ್ತ್ರೀಯ ಪೊಳೋನ ತಾನೆ ಪೊಳೆಲೆ ಮಕ್ಕತ್ತ ಮುಜ ಬೊಟ್ಟು ತುಕೊಳ್ಳಲು ಪೊಳೋನ್ ಮುಣಲು ಇದಕ್ಕೆ 35,000 ಬಾಡಿಗೆ ಇದೆ ನೀವು 5,000 ಕೊಡಿ ಸಾಕು ಮುಣಲು ಮಾಗಿ ರಾಮೇ ಸಂಗ್ಲೆ ನಮ್ದು ಉಡುಪಿ ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಹಾಲ್ ಉಂಟು ಕನ್ನರಪಾಡಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉಂಟು ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಹಾಲ್ ಅಲ್ಲಿ ಸೇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ ಓ ನೀವು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ನಾ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನೀವು ನಮ್ಮ ಅಂಗಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ ಆದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕು ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಮುಣಲಗಿ ತಚೋಪ್ರ ನೆಕ್ಸ್ಟ್ 2,000 ಕಾಣ್ಗೆಲೆ ಚೇರಂಗ ಲುಕ್ಟಗಲುಂಕು ಫೆನಗಲು ಝಾಲೆ ಆಮಚೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೋವ್ ಅಪೂರ್ವ ಏನು ಝಾಲೆ ಸಗಳ ಧರ್ಮಚೆ ಸ್ತ್ರೀ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ ಆನೆ ತೋ ಬಾಂದ್ ಅಜೂನ್ ಅಮ್ಚ ಜಿಲ್ಲಾ ಒಕ್ಕೊಡ್ತಾವನು ಮುಂದರುನು ತಸ ತಂಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕತಿ ಅಮ್ಕ ಮುಖೇಲಿ ಸೈರಿ ಜಾವನ್ ಆಪೇತಾತ್ ಆನೆ ಅಮ್ಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮನಿ ಆಮೆ ತಂಕ ಮುಖೇಲಿ ಜಾವನ್ ಆಪೇತಾವ್ ಆಜ आमच्या सुगम्य जिल्हा महिला ओकुटान कितें साधन केला म्हणून तुमकां सांगचें जाल्यार आमच्यो स्त्रियो इतल्यो बळवन जाल्यात गी आतां तुमी मातृनिधी केले थोडी थोडी योजना केली निजा की म्हाका मस्त खुशी जाली आमच्यो स्त्रियो कितें करतात म्हळ्यार स्वसहाय पंगड एका वाड्यांत आसा आमचे अशें इन्स्ट्रक्शन आसा की आमच्या वाड्यांत कोण कसतात कोण गरजेवंत आसात ते त्या स्वसहाय पंगडाची जबाबदारी विधो स्त्री जावं दी एक सुरी स्त्री जावं दी तिका मेळचें तिका दिसपोड ते कितें वरवीं जायचें ती त्या पंगडाच्या स्त्रियांनी जबाबदारी घेवन तिका दिवचें तिका वखदाक व्हरचें या कलय अन्याय जावं दी कितेंय जावं दी तिका सहकार दिवन सपोर्ट करचें त्या स्वसहाय पंगडाच्या स्त्रियांनी आनी कितेंय प्रतिभटन करूंक आसल्यार आमी सगळें सांगता मेळोवन प्रतिभटन करता पयलीं आमकां मुस्तो भिरांत दिसतली बैर्यो कित्याक स्त्री संघटन आसतना हांव हें सांगूंक अपेक्षितां स्त्री आयोग स्त्री संघटन आनी महासंघ हे तीन संगते विशांत इल्लें कन्फ्युजन जाता कोणाक जाल्यार स्त्री संघटन म्हळ्यार आमी आमच्या इगर्जेच्या दोराय भितर आमी सांगतना कथोलीक स्त्री संघटन म्हण आमी उल्लेख करता समाजांत आमी दिसाचे जाल्यार कथोलीक स्त्री संघटन मुद्रंगडी चर्चिनावर म्हळ्यार आमकां इल्लें बारीक पडटा आमी जननी महासंघ दवर म्हळ्यार आमकां स्पेशल रेस्पेक्ट आसता एक आमी केदाळे उडास दवरचे आमचे चिंता बशें गी आमी स्त्री संघटन आमच्या स्त्रियांक मस्त कश्ट जाले त्या टायमार आमकां तांचे घाले मतींत एक बदलावण करूं स्त्री आयोग आमच्या देश शांतर आमी स्त्री आयोग म्हणटा पूण समाजांत आमी वेत आसतना आमी सुरवेर आमचे महासंघाचे नांव बरयता या तालुको ओकुटाचे नांव बरयता या जिल्हा ओकुटाचे नांव बरयता आतां ಸುಗಮ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಮಹಿಳಾ ಒಕ್ಕೂಟ ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲೆ ಮತ್ತು ಸಕಲ್ ಕಥೋಲಿಕ್ ಸ್ತ್ರೀ ಸಂಘಟನೆ ಉಡುಪಿ ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯ ಅಶ್ಯಾಮಿ ಗಲ್ತಾವ್ ತದಳ ವೈಲೆ ಹೆಡ್ಡಿಗೆ ಮಾತ್ರ ತೀ ವಸ್ತ ಮಾಗಿ ಸಕಲ್ ಕಾಲ ಸಮನ್ವಾಸ ಹೊಸನ ದೇಕುನು ಏ ಆಮಿ ಸಮಾಜ ಅಂತ ವೇತ ಅಸ್ತಾನ ಆಮ್ಚಿ ಐಡೆಂಟಿಫೈ ಆಮ್ಚಿ ಓಳೋಕು ಕಿತೆ ಮಳಾರ ಆಮಿ ಮಹಾಸಂಘಚಿ ಆಮಿ ತಾಲೂಕು ಒಕ್ಕೂಟಚಿ ಆಮಿ ಜಿಲ್ಲಾ ಒಕ್ಕೂಟಚಿ ಏ ಆಮ್ಚಿ ಐಡೆಂಟಿಫೈ ಅನಿ ಸುರ್ವೇರ ಸ್ತ್ರೀ ಸಂಘಟನ ರಚನೆ ಜಾತನ ಕ್ವಶನ್ ಜಾಲೆ ಮಳಾರ ವಾತ್ಸರಾಕ ಗುಂಟಾತ ಅವನು ಬೈರ್ ಸೊಡ್ಲೆ ಬರಿ ಜಾಲೆ ಕಾ ನಾಕ ವಾರ ಅರಿಗಿಲ್ಲ ಬರಿ ಮಕ ಇತ್ತದಲ್ಲ ಬಾರಿ ಖುಷಿ ಜಾಲಿ ಈಸ್ ಕಾಲಂದ ಅವ ಎಕ್ ದಿಸಿ ಡಾನ್ಸ್ ಕೊರೋಣ ಪೂರ್ಣ ಸ್ತ್ರೀ ಸಂಘಟನಕ್ಕೆ ಅವ್ ಜಾಯಿನ್ ಜಾಲೆ ಪ್ರಾಂತ ಹರಿಯಕ ಸ್ತ್ರೀಯಾಚ ದಿವಸ ಮೋಜೋ ಇಯಕ್ಕೆ ಡಾನ್ಸ್ ಅಸ್ತಲು ಕಾರಣ ಅಮಕ ಏಕ ಬೈರೋ ಸಾಂಗ್ ಅವಕಾಶ ಮೇಳೆ ಮಗಿರ ಅಮ್ಮ ಸ್ತ್ರೀಯಾಂಚ ಅಶ್ಯ ಚಿಂತ ಅಬ್ಜಲ್ ಹಿಂಗೆ ಸ್ತ್ರೀ ಸಂಘಟನ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಕಲ್ಚರಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಉಣಸಲ್ ಅನಿ ಯಾ ಮನೋಭಾವದ ಅಸಲ ಸ್ತ್ರೀಯಾಂಕ ಅಮಿ ಸ್ವಾಸಾಯ ಪಂಗಡ ರಚನ ಕರ್ತಾನ ಮಹಾಸಂಘ ರಚನ ಕರ್ತಾನ ತ್ಯಾ ಸ್ಥಿತಿಯದ ಅವನು ಯಾ ಸ್ಥಿತಿಗೆ ಅಡಿಜ ಜಾಲ್ಯಾರ ಅಮಕ ಮುಸ್ತ ಕಷ್ಟ ಮಾರ್ಲೆ ಏನ್ ಕಲೆ ಸೈಬಿಣಿ ಮಹಾಸಂಘ ಕಲೆ ಸ್ವಸಾಯ ಸಂಘ ಅಚ್ಚಾಗಿ ಅಮ್ಚೆ ಸ್ತ್ರೀ ಸಂಘಟನೆ ಅಂತ ಬರೇ ಅಲ್ಲ ವರ್ಷ ಏಪಟ್ಟಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಜಾತಾಲೆ ಅಮಕ ಸ್ಕಿಟ್ ಕೊರಂಗ್ ಜಾತಾಲೆ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಕೊರಂಗ್ ಜಾತಾಲೆ ಏ ಸ್ತ್ರೀಯಾಂಚೆ ಊಲೋಣೆ ಜಾವನ ಅಸಲಿ ಪುಣು ಕೆದಳ ತಾವನು ಅಮ್ಚ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಮಿತಿ ತಾವ್ ಈ ಸಕ್ಕಡ ಮಯೇತ್ ಆಮೆ ಅಪಣಾಯಿಲೆಗಿ ತೋವಳ ಅಮ್ಚ ಸ್ತ್ರೀಯಾನಿ ಸ್ವಸಾಯ ಪಂಗಡ ರಸೋಂಕು ಮುಖಾರ ಸರ್ಲು ಅಮ್ಚ ಸ್ತ್ರೀಯು ಅನಿ ಅಜೂನೇ ತೊಡೆ ಸ್ತ್ರೀಯು ಆಸಾ ತಲೆ ಮನೋಭವಚು ತಕ್ಕ ಆಮೆ ಕಿತೆ ಗೆಲ್ಲ ಮಳಾರ ಕೋಣ ಸ್ವಸಾಯ ಪಂಗಡ ಅನ್ನಾಂತ ತಂಕ ಆಮೆ ತೊಡೆಪಡೆ ಸಂಚೆ ತುಕ್ಕ ಆರ್ಥಿಕ ರೀತಿಯ ಗರ್ಜ್ ನಾನ್ ಸಾಂಗ್ ಪುರ ಪುಣ್ ತೂಜೆ ತಾವನು ಏಕ ಗರ್ಜ ಒಂದು ಸ್ತ್ರೀ ಏಕ ಕೂಮೋಗ್ ಜಾತಾ ತ್ಯಾ ಕತಿರ್ ತು ಗ್ರೂಪ್ ಅಂತ ಜಾಯಿನ್ ಜಾ ಅನಿ ಅಶೆ ಸುಮಾರು ಸ್ತ್ರೀಯು ಜಾಯಿನ್ ಜಾಲ್ಯಾತ ಎಪ್ಪತ್ತು ಎಂಬತ್ತು ವರ್ಷಜೆ ಸ್ತ್ರೀಯ ಅಮ್ಚಾ ಸ್ವಸಾಯ ಪಂಗಡ ನ್ಯಾಸ ತರ ತೊಡಿ ಐಕಾ ನತ್ಲಂಗ ಆಮೆ ಕಿತೆ ಗೆಲ್ಲ ಮಳಾರ ಸ್ತ್ರೀ ಸಂಘಟನ ಸಂದೋ ವರ್ಷಕ್ಕೆ 30 ರೂಪಾಯಿ ಸಂಧ್ಯಾ ಶುಲ್ಕ ತಾನೆ ಬರ್ಚೆ ತಚ ಉಪರಾಂತ ಜಿಣಿಯ ಸಂದೆ 100 ರೂಪಾಯಿ ಏಕ ಸ್ತ್ರೀ ಏಕ್ ಪಟ್ಟಿ ಬರ್ಲಾರ ತೀ ಜಿಣಿಯ ಸಂದು ತಂಕ ಹರಿಯಕ ಜಮತೆಗೆ ತಣಿ ಎವಿಯತ್ ಅಮ್ಚ ಕಂಚಾಯಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕ ತಣಿ ಎವಿಯತ್ ತಂಕ ಸ್ಪೆಷಲ್ ಜಾವನ್ ಆಪಣೆ ದಿ ಜಮಣ್ಣ ಪದ್ರ ಅಭಿನೌನ್ಸ್ ಕರ್ತಾ ಅಮ್ಚ ವಾಟ್ಸಪ್ ಗ್ರೂಪ್ ಅನಿ ಆಮೆ ಮೆಸೇಜ್ ಗಲ್ತಾವ್ ಅನಿ ಆಮೆ ಅಶೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಮಿತಿ ದೊನ ಅಶೆ ಏಕ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ದಿಲಂಗಿ ಜಮ್ಮತೆಗೆ ಏನತ್ಲೆ ಸ್ತ್ರೀ ಸಂಘಟನೆ ಸಂದೆ ಅನಿ ಜಿಣಿಯ ಸಂದೆ ತಾನೆ ಕೆದಳ ಆಯ್ಲ ರೀ ತೂ ಕಿತೆ ಆಯ್ಲಿ ತೂ ಇತ್ಲೆ ತೆ ಮೀಟಿಂಗ್ ಅಯ್ಯೋ ನೈ ಆತ ಕಿತೆ ಆಯ್ಲಿ ಮನೆ ಕೊಂಡೆ ಈ ಸಾರು ನಾ ತನ್ಸೋ ಗೌರವ ತಂಕ ದೇವ್ ಕಸ ದೇಕುನು ಆಜ್ ಸ್ತ್ರೀ ಸಂಘಟನೆ ಮುಂಚಕ್ಕೆ ಸಡ್ ಸ್ವಸಾಯ ಪಂಗಡ ಮಹಾಸಂಘ ತಾಲೂಕು ಒಕ್ಕೂಟ ಅನಿ ಜಿಲ್ಲಾ ಒಕ್ಕೂಟ ಅಮ್ಚ ಉಡುಪಿ ದೇಸಿ ಜಂತ ಮುಕ್ಲೆ ಹಂತಕ್ಕೆ ಪಾವೋನು ಆಜ್ ತದು ಏಕ್ ಸಂದೋಜ ಅಲ್ಲೆ ಜಾವನಸಲೆ ಅವು ಮಾನಿನಿ ರಾಜ್ಯ ಒಕ್ಕೂಟಕ್ಕೆ ಅವು ಪೌಲ ಅನಿ ಹಾಕ ಕಾರಣ ಮೊಜೆ ಮಹಾಸಂಘ ಸ್ವಸಾಯ ಸಂಘ ಅಂತ ಅಮ್ಚೆ ಸ್ತ್ರೀಯೋ ಸ್ತ್ರೀ ಒಮ್ಳರ ಅಮ್ಚೆ ಸಂದೇ ಕಿತೆ ಕರ್ತಾರ ಇಮ್ಳರ ಆತಾಮೆ ಆಮಿ ತಂಕ ಸಂಗ್ಲ ತುಮಿ ಪಂಚಾಯತ್ ವಾರ್ಡ್ ಸಭಾ ಜಾತನ ಹೊಸಜೆ ಗ್ರಾಮ ಸಭಾ ಜಾತನ ಹೊಸಜೆ ದಪ್ತರ ಆಮ್ಚೆ ಆಫೀಸ್ ಆಸಾತ್ ಸರ್ಕಾರಿ ದಪ್ತರ ತಚ ವೈಲ ಡಿಸಿ ಆಫೀಸ್ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಇಲಾಖೆ ತವನ್ ಕಲೆಪುರ ಸೌಲತ್ತೆ ಐತಾರ ತೋಟಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆ ಅನ್ಕಿತೆ ಮೇಳ್ತಾ ಕೃಷಿ ಇಲಾಖೆ ಅನ್ಕಿತೆ ಮೇಳ್ತಾ ಅಶೆ ಸಕ್ಕಡ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಮ್ಚೋ ಸ್ತ್ರೀಯ ವೇತಾತ್ ಅನಿ ತೈಸರ ಸಿಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಕೋಣ ಅಧಿಕಾರಿ ಆಸಾ ತಾಕ ತಂಚೆ ನಂಬರ್ ದಿತ ಕಿತಾಕ್ಪುರ ಸರ್ಕಾರಿ ಜಕ್ಕಿತೆ ಸೌಲತ್ತು ಐತದ ತೇ ವಾಟ್ಸಪ್ ತಂಕ ದಡ್ತದ ಅನಿ ತೀ ಅಂಚ ಮಹಾಸಂಘಚ ಗ್ರೂಪ್ ಅನ್ ಗಲ್ತ ಅನಿ ತೆ ಪೊಳಲೆ ಕೂಡ್ಲೆ ಅಂಚ ಸ್ತ್ರೀಯೋ ದಂತ ಇಂಗು ಗುಂಡಿ ಗೊಬ್ಬರ ಗುಂಡಿ ಅನಿ ಕೋಳಿ ಸಾಕಾಣೆ ಜೇನು ಕೃಷಿ ಅನಿ ಕಿತೆ ಸಕ್ಕಡ್ ಮೇಳ್ತ ಬಳೆ ಅಂಚ ಸ್ತ್ರೀಯೋ ಉಡುಪಿಚ ಸ್ತ್ರೀಯೋ ಬರೇ ಹುಷಾರ ಸಾತ್ ಅಪ್ಪಳ ಕರ್ತಾತ್ ತಿಕ್ಲೆ ಕರ್ತಾತ್ ಲೊಂಚೆ ಕರ್ತಾತ್ ರಂತಾತ್ ಅನಿ ವೀಕೋನು ಅಪ್ಲ ಕುಟುಂಬಸೋ ಬಾರ್ ಇಲ್ಲೆ ಆರ್ಥಿಕ ರೀತಿ ಹಳು ಕರ್ತಾತ್ ಅಮೆ ಸಂಗ್ಲೆ ಸಾಮಾಜಿಕ ರಾಜಕೀಯ ಆರ್ಥಿಕ ಅನಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ರೀತಿಚೆ ಸಬಲೀಕರಣ ಮನು ಅಮ್ಚ ಸ್ತ್ರೀಯಾಂಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜಾತನ ಹರಿಯಕ ಸ್ತ್ರೀಯಾನಿ ಸಡಿ ನೆಸೋನು ಫುಲ ಮಾಳ್ನ ಏವಂಕು ಅಮಿ ಪೈಲೆಂತ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ದಿಲ್ಲ ಕಿತಕ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅಮ್ಚೆ ಊರೋಂಚ ಕತಿರ್ ಅನಿ ಆಚೆ ಸಂಗತ ಕಿತೆ ಅದ್ಲೆ ಕಾಣ ಅಸಲೆ ಅಮ್ಚ ಮಲ್ಗಡನೆ ಕೆಲ್ಲೆ ಪೊಳಿಯೋ ತೇ ಪೂರ ಆಟಿ ಮೈನಂತ ಅಮ್ಚೆ ಸ್ತ್ರೀಯೋ ತಂಚ ತಂಚ ಬುರ್ಗ್ಯಾಂಕ ಕರ್ನಿತಾತ ಅನಿ ಆಟಿಚೆ ಕಣ ಕರ್ನ ಮೀಸ ಉಪರಾಂತ ವಿಕುನು ತನ್ಸೋ ಫಂಡ್ ತೀ ರೇಸ್ ಕರ್ತ ಉಪರಾಂತ ರಾಜಕೀಯ ಸಬಲೀಕರಣ ಆಮೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಮಿತಿ ದಾವನು ತರಬೇತಿ ದರಂಚಿ ತರಬೇತಿ ಕೇಳಿ ಏಕ ವರಡ ತಾವನು ಪಾನ್ಸಣ ಸ್ತ್ರೀಯಾಂಕ ಗೆತ್ಲೆ ಮಾಡ್ರೆ ಪಾನ್ಸ್ ವರಡ ತಾವನು ಪುಂಚಿ ಸ್ತ್ರೀಯೋ ಐಲೋ ತಂಕ ರಾಜಕೀಯ ವಿಷಯ ಮೈದಿಲಿ ಆಮೆ ಕೀತಾಕ ಸ್ತ್ರೀಯನಿ ರಾಜಕೀಯ ಹೊಸಜೆ ಮುಳ್ಳ ವಿಷಯ ಅನಿ ತವಳು ಅಮ್ಚಿ ಮಹೇತ್ ಹರಿಯಕ ಘಟಕ ಪೌಲಿ ಅನಿ 112 ಜನ ಸ್ತ್ರೀಯನಿ ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಕ ಸ್ಪರ್ಧ ಕೆಲ್ಲು ಅಮ್ಚ ಉಡುಪಿ ದೇಶಿಸಿದವನು ಅನಿ ತ್ಯಾ ಪೈಕಿ ಪೊನ್ನಸನಿ ದೋನ್ ಸ್ತ್ರೀಯೋ ಜಿಕ್ಕು ನೈಲು ಏ ಅಮ್ಚೆ ರಾಜಕೀಯ ಸಬಲೀಕರಣ. आमच्यामध्ये आधी तावून एक रिवाज असली विदोस एक स्त्रीये सोपती अंतरल्यार तिका बरेंक नेसोवन फुलां माळन कांकणां दवरून मोरन उखलताना या फोंडा घडे तिची कांकणां फुटोवची आनी फुलांक हाडूडची एक रिवाज आसली. आनी हांव अध्यक्ष जाल्ले दळा एका मोरना गेल्ले त्या दळा उरले स्त्रियो जबरदस्ती तिचे फुलांक काडा माती घालून जाल्या मेल्ल्या माती घालून जाल्या ताच्या उपरांत ही बोम मरतात फुलांक काडा कांकणां फुटे म्हूण आनी हांवें कण्णाका कण्णाका म्हणटाना दोगां जाणां धांवन येवन तिची कांकणां फुटोवन फुलां काडली. म्हाका इतले बेजार आहे भोगली गी परत तरबेतीदारांची तरबती दवरून एका वार्डांत पांपासाणा स्त्रियांक हाडून तांकां विधव स्त्रियां विशांत बरी करून तरबेती केली आनी ताणी घटका घटका वचून महासंघा वचून ही तरबेती दिली. आज खंयच्या वाड्यांत महासंघाचे स्वसाय पंगडाचे स्त्रियो आसात की तांची जबाबदारी जावन आसा कोणाचोय पती अंतरल्यार त्या घरा ती पयले पावतात आनी पयलेन सांगतात तिच्या हाताक कांगणां घालचीं तिका बरो सडो न्हेसोवचो आनी तिका फुलां मळचें हें करूंक ना म्हूण. देखून आज आमचे स्त्रियो त्या अंतर सबलीकृत जाल्यात. आमचें सपन आसलें 2025 बँक रचन जायचें म्हणून पूण आमी तें 2023 सुगम्य महिला संवर्धा सहकारी बँक आरंभ केले आनी 4,000 स्त्रियो बँकान शेर घेवन सांदे जाल्यात आनी आमच्या देसीसीन वट्टूक सुगम्य जिल्हा महिला ओकुटांत 400 स्वसहाय पंगड आसून 5,696 सांदे आसात. हे 13 वर्सांनी आमी केल्लें सदन आनी 10 वर्सांनी 100 करोडांचो वेव्हार आमच्या पंगडांनी जाला आनी 3,12,000 आमचो बँकांत लाभ आसा आनी स्वसहाय पंगडांत 7,40,000 उरोवणी आसा. आनी ह्या वर्सा सरकारा तावन 50,009 स्त्रियांनी सरकाराच्या योजने तावन 13,63,488 रुपयाचे प्रयोजन घेतला आनी आमच्या कापू तालुक्यांत रैत उत्पादक कंपनी आरंभ जाल्या. आज हांव हांगासर उलयतां तर हांव काय व्हडली शिकपी न्ही इंग्लीश म्हाका उलोवंक येना. हांवूय एक 150 वर्सां पोरण्या कोलवाच्या घरांत आसली 13 जाणां संदे आमच्या घरांत आसली मुस्तू आर्थीक रितीन कश्ट आसले मुस्तू म्हळ्यार मुस्तू कश्ट आसली स्त्री हांव फुलां झाडां बेसाई गोरवां हें पोसाप करून मागीर अडचणीन आसले हांवें गणेश बिडी बांदून बिडीएच्या ब्रांचाक व्हरतले आनी त्या दळा लोक म्हाका प्रस्नार्थक रितीन पळयतालो कोणाकी अशें पळोवचें तितलें धैर्य त्या वेळार म्हाका नातलें कित्याक म्हजी परिस्थिती तशी आसली आर्थीक रितीन सबल जाल्यार त्या व्यक्तीक सकणां वळखतात ही एक समाजाची एक दस्तूर. आनी खंयच्या दिसा हांव म्हज्या फिरगजेच्या स्त्री संघटनाक पावलीं थंय तावन हांवें फाटी पळोवना हर एक कडेन हुद्दो घेतलो प्रामाणीकपणे हांव त्या हुद्द्यांत हांवें काम केलें आनी आज राज्य मट्टाक पावलीं तर हाका कारण म्हजे फिरगजीचें स्त्री संघटन आनी महासंघा. आनी ह्या वेळार आमच्या निर्देशक बापांनी आमकां घटक तावन फिरगजे अंतर तावन वार्ड तावन देसीजी म्हणसर आमकां दिल्लो सहकार. आनी ह्या घडये हांव फादर रेजिनाल्ड पिंटो आमच्या सुगम्य जिल्हा महिला ओकुटाचो निर्देशक ताजो सहकार हांवें उडास काडूंक जाय. तांची एकच आशा आसली तुम्ही स्त्रियांनी पाद्रबांचो लोभ धरून उमकळचे सडी जाय आनी तुम्ही स्वतंत्र रितीर कार्य मांडून हाडी जे मुखार वसा जे समाजान तुम्ही मुखार पावचे म्हणून आनी हाचें धैर्य जावन फाटल्या दिसांनी मणिपुरांत जाल्ले अत्याचारा विरोध एक प्रतिभटन आसा केल्लें आनी त्या प्रतिभटनांत उलोवंक म्हजें नांव दिल्लें. म्हाका गुंतून हांवें जिंतले 200-300 जाणां येतात आजकाल कोणी भायर वचचें बारी उणें न्ही म्हण जायत फादर म्हणलें. म्हाका समान मनस्कारा समिती म्हणून आले ताणें प्रोफेसर पाणिराजान सांगले पयले नाका म्हणटा आयकून इल्ला जानेट निवें माडबेक म्हणून जायत म्हणलें गेली. हांव कंपाऊंडा भितर पावताना हांव सगळीं घम येवन म्हाका काले जाला म्हणून गुंतना कांय 5,000-6,000 वरणी वरतो लोक येता वेता आनी एक घडये म्हजे बीपी पुरा डावन जाल्ले बरी जालें. हांव गमयलें म्हळ्यार म्हाका काले जालें म्हणून कळोना कित्याक हांव 200-300 जाणां आसतात म्हूण मात्र चिंतलें म्हजें एक्सपेक्टेशन तशें आसलें. म्हजें धूव म्हणा लागलें मम्मी तुका कालें जाता काले जाता म्हाका काले जाता म्हूण गुंतना म्हजो जीव सगळो कमता म्हळें. थंयसर राधा मेडिकल आसलें आनी ताणें वचून 4 एनर्जल ज्यूस हाडनाय लागलें. फादर डेनीस डेसान पळयलें जेनेट भाई तूं कितें इतलें गमयलें तूं पयलें तूं वचून थंय राव हांगा वताक रावनाका म्हळें. आतां हांवें सांगचें बरें ना गाडयेर बसली परता गावन थंय मिशन कंपाऊंडाच्या त्या क्रिश्चन हायस्कूलच्या मैदानाक पावली थंय प्रोटेस्टंटाची इगर जाली तांच्या घंटीच्या तोरी लागीं बसली आमी कितें उलयचें म्हूण चिंतलें म्हाका एकी म्हज्या तकलेक उडास येना. म्हजें धूव म्हणलें हें आतां मर्यादेचो व्यार जाता इतलो लोक आयला आतां कोणें तुजे बदले कोणें उलोवचें तीन एनर्जला ज्यूस वयर वयर वयर वयर गुट गुट करून पियले पियले उपरांत इतलें मागलें पवित्रात्म्या आज कितें उलय जे ते तुंस म्हजे थंय रावन उलय मरये तूं म्हजी आवय आज तुज्या भुरग्याक तूं सांडी नाका तुमचो म्हजो आदार जा येवन तुमी काही व्हिडियो पळयला कळत हांव कितलें उदक पियेलां थंय रावन कितले त्या स्टेजीर रावन उदक पियेलां म्हणून ना मागीर हांव बरें करून उलयलें ते उलयचे जाल्यार आमकां प्लॅटफॉर्म खंयचें आमचे महासंघ देखून आज तुमकां हांव उलो दिता हांगा कथोलीक स्त्रियांची मंडळी आतां आसा गी मंगळुरांत आसा स्वसाय पंगड आसात गी आसात म्हणटात नांत म्हणटात आसात न्हय देखून आतां तोडाणांक आमकां भोगोंक पुरो म्हज्या लागीं आर्थीक रितीन हांव सबल आसा म्हाका काय लागी स्वसाय पंगड म्हण ना हांवें आतां सांगलें एका गरजेवं तूं स्त्रियेक कुमोक करूंक हांव आदार दिता म्हणलें एक निचो घेया आनी सगळेंतल्यांनी स्वसाय पंगड जावं दी मुखल्या दिसांनी स्त्री आयोगाच्या ओट्टूक ओक्कुटाचें दक्षिण कन्नड जिल्ले ओक्कुटाचें एक नांव आसलें बॅनर आसूं दी आनी आयच्या दिसा तुमकां सर्वांक हांव बरें मागतां बरी योजना स्त्री आयोगांतून तुमी मांडून हाडल्यात त्या योजनेचेर देव आशिर्वाद घालून दी आनी ते बऱ्या रितीन मुंदरून उरून दी आनी सौरू स्त्रियांक आम सोमेस्तांक आमच्या मिसावांक आमी एक करीत मिसावा खातीर ह्या संवसारांत आमी जल्मल्यां आमी पाटी वेत आसतना कितें तरी आमी दिवन या म्हणल्या उद्देशान हो संदेश तुमकां कितें तरी आमी पाटी दिवन वसाचें म्हणून आनी हे पटी तुमकां म्हज्या कडेन उलोवंक आसा जाल्यार म्हजे नंबर दिता फोन कर हांव कितलेंय उलयतां म्हाका बेजाराय ना रांदपाक उडोवन ती मोबायल दोन उलयतां थोडे पटी चायेन ती मोबायल पडटा ती दुसरी गजाल पूण कितेंय जावं दी हांगासर म्हज्या वयल्या अभिमानान आनी मोगान आपोवण दिल्ली अनिता मनेसरी अनिता फ्रँक आनी तुमकां मंगळूरच्या सर्व स्त्रियांक म्हजो परत नमान तुमकां सर्वांक बरें मागता देव बरें करूं
1: देव बरें करूं मनेस्तीन जनेट बरबोजा तुमकां मात्रोन्नती निधी विशीं प्रशंसा उसान तुमच्या भोव अर्थ भरीत आनी तुमच्या

0: तुम्ही ऐकूना सात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आईच्या कोंगणी प्रसारात मोगाचं स्वागत.
1: मोगाचनो आता आईला वेळ ऐकोनच्या संदेश आईच्या कार्याच्या मुखेल सेऱ्या मनेस्तीन जनेट बरबोजा तुमच्या लगी विनंती तुमचो संदेश देऊच्या.
2: मंगळूर डीएससीच्या स्त्री आयोगानं आज मांडून हडलेल्या स्त्रियांचो दिसाचो संभ्रम आणि स्त्री सशक्तीकरणाचे मिसाव तुमकां म्हजो गौरवपूर्वक प्रणाम अर्पिता. मार्च म्हयनो स्त्रियांचो दीस खंय पळयल्या रे कार्यक्रमां आनी वेगवेगळ्या शेतांत सदन केल्ल्या स्त्रियांक सन्मान करचे ताचे सांगता सांस्कृतीक कार्यक्रम हे सोलोनंत आसा. आज हांव माननीय राज्य महिला उकूटाची एक संपन्मूल क्रोडीकरण अधिकारी जावन हांव हांगा उबी रावल्या तर हाका कारण म्हज्या फिरगजीचे स्त्री संघटन सुरवेर उपरांतले जननी महासंघा मुदरंगडी आनी ताका हांव आभार मानून रिणी जावन आसा. आमच्या फिरगजेंत मुदरंगडी फिरगजेंत 2020 तदळा आमचो फिरगज ह्या जाका आसलो मनदीक बाप विन्सेंट डिसोजा प्रस्तुत ते संपिगे फिरगजेचे विगार. ताणी 10 वाड्याच्या गुरकारांक आमच्या फिरगजेंत दत्त वाडे आसले गुरकारांक आपोवन सांगले की मार्चाच्या 10 तारखेर दनपारा उपरांत एक टॉक दवरला मायेत कार्य दवरला आनी ह्या मायेत कार्याक एका वाड येता म्हणून 10 स्त्रियांनी ये जय आनी तांची नांवां दी जय म्हण गुरकारांक एक विनंती करूं ना पदराबान एक ताकीद दिल्ल्या बरेत सांगले. आनी वाड्याच्या गुरकारांनी उमेद घेवन एका वाड्या तावन 10 जाणां स्त्रियांक सांगता हाडले आनी त्या दीस 10 वाड्या तावन 100 स्त्रियो सांगता आसल्यो. आनी मुखेलपण घेतली स्त्री जावन आसली ती पयले आदी मंगळूरांत वस्ती करतली आनी मुदरंगडी एक हळ्ळेसो गांव आनी पदराबा सांगे मेळून तिचे ते चिंताप जावन आसले. आनी ती म्हज्या घरा आयली हांव इल्लें हळ्ळेंत आसचें भितर म्हाका एक ल्हान भुरगीं आसलीं तेगा आनी म्हज्या हातांत दारू पय दिवन दनपार बरोसो वेळ तूं सोलोन येनाका रिक्षार ये आनी ह्या कार्याक मात्र सुख येनाका म्हूण तिणें सांगलें. आनी तिच्या उतरा प्रमाणे हांव रिक्षार वचोना कित्याक तेदळ 10 रुपयांक 1 किलो तांदूळ मेळटालो आनी तें उरोवन हांव सोलोनंत म्हज्या फिरगेजीच्या हॉलाक पावली. थंयसर तवळ श्रीमती रोजी पिंटो हांगा मंगळूर कथोलीक स्त्रियांचे मंडळीची अध्यक्ष जावन आसली तिणें आनी तिचो पती शिरताडे विलियम पिंटो तांणी येवन स्त्री सबलीकरणा विशांत एक वर ती उलयली. पूण हांव आनी म्हजे बरे आसल्या स्त्रियांक हें खंयचेंय तकले गोसो ना मात्याच्या वयल्यानंत गेलें हें पुरा काल हें सबलीकरण पुरा म्हणटात गे म्हणून कित्याक मुदरंगडीचो लोक कृशी मोगरे कळ्यांचे कृशी करतले आमी आनी गोरवां पोसतल्या हे सशक्तीकरण सबलीकरण ह्या विशयान चिंतूंक आमकां अवकाश नातलो. आनी ते सबलीकरण विशयान म्हायती दिल्या तक्षण पदराबान म्हळे हांगासर आतांचो स्त्री संघटन रसया म्हणून कोण अध्यक्ष जाता एक नांव सुचन करा म्हळे. आनी म्हाका हांवें तुमकां सांगले मंगळूरची एक कुटुंब आमच्या फिरगजेंत आसले हांवें कुडले तिचें नांव सांगले विनिफ्रेड डिसोजा अध्यक्ष जावं दे म्हूण सकडाणांनी सांगले जायत जायत तित्त जायत म्हणून. आतां कार्यदर्शक विंसा म्हणटाना एका स्त्रियेन उबे रावन म्हळें जेनेट बारबोजा जायत म्हणून म्हाका अशी भिरांत दिसली की दम्मा नाका नाका नाका नाका म्हळें. देखून फादर विन्सेंट म्हणू लागले तें बरें हुशार आसा तें जावं दी ताचें नांव बरें या हांवें दम्माया फादर म्हाका हें कालें म्हणून तूं गुत्तू ना म्हाका नाका फादर अशें म्हळें ना ना ना तिचें नांव बरें या म्हणलें म्हजें नांव बरयलें बरयले उपरांत कालें करचें खंयच्याय एका मिटिंगा वचून म्हाका गुत्तू ना सांविशन पावलाच्या सभेर हांव आसली पूण खंयचेय हेर खंय वचून म्हाका अशें गुत्तू नासलें कित्याक लग्न जाल्या उपरांत हांव संपूर्ण कुटुंबा जिविताच्या फाटल्यान आसल्यान इल्लो समाजाचो संबंधी म्हाका उणो जाल्ल्या बरी आसलो संपर्क थंय हांव न्हू आमी डीएससीच्या मिटिंगाक कोडयाळी जे आसले आमी हळ्ळेच्यो स्त्रियो सादारण 2 दर पर्यंत स्त्रियांनी कोडयाळी जे आसले आनी म्हाका आतांय उडास आसा कथोलीक स्त्रियांची मंडळी आमी कोडयाळी येता आसतना सर शिकपी स्त्रियो प्रोफेसरां बँक ऑफिसरां आनी इंग्लिशांत थंय मिटींग कोंकणींत आराम जातले जाल्यार इंग्लिशांत वाद विवाद थंय चलतलो आमकां भिरांत दिसतली कित्याक आमकां उलोवंकय भिरांत तोंड उक्तें करूंक भिरांत दिसतलें ही पुराय शिकपी स्त्रियो आम्ही पुरा फुलां बांधून गोरवांचे दूध काढून गोरवांक बाहेर बांधून दनपारांचे रांधून आम्ही धावून येतले. आणि असे असताना हे कसे कित्याक रात दीस आमकां तापोवत आसले उडपी दिसीच्या स्त्रियांक आणि मंगळूर दिसीच्या स्त्रियांक. टेरी पायस हांगा आसा पळय, म्हाका पळयले पैकी टेरी पायस मात्र एकली म्हजी वळखीची जावन आसा, ती त्या दळ्या सेक्रेटरी जावन आसली. आणि त्या संदर्भार ब्रह्मावरची आमच्या उडपी दिसीच्या ब्रह्मावरची मानेस्तीन लीना रॉज ती अध्यक्ष जावन आसली. आणि तो हळू तिणे उडपी दिसी तदळ दिसी जावन उडपी जिल्हा आसलो त्यांच्या स्त्रियांचे कष्ट समजून तिणे हंगाच्या गवळी बापा सांगे लोशस पाऊल डिसोजा सांगे ते उलयली. ताजे उपरांत आमच्या मुन्सिंजोर बॅप्टिस्ट मिनेजस मनादेक बाब बॅप्टिस्ट मिनेजस सांगे उलोवन तिणे कथोलीक स्त्री संघटन उडपी दिसेज म्हणून स्थापन केले. आणि मानेस तिने रोजे पिंटो हंगासर असताना तिने थोड्या फिरगजांक वसून स्त्री संघटन स्थापन केले. ताचे उपरांत लीना रॉच तिने ती अध्यक्ष झाल्या उपरांत उडपी दिसीजींत तिने स्थापन केल्या उपरांत हरियका फिरगजांक भेट दिली. आणि एक नियमावळ घटनावळ तिने सगळ्यांच्या संगता पदराब फादर वॅलेरियन मेंडोन्सा फादर फ्रेड मस्करेनस हांच्या संगता मेळोवन एक घटनावळ रचली. आणि संघटनेचे मागणे आणि आमकां एक देयगीती तवळ आरंभारत रसून दिल्ली कीर्त तिका फावो जाता. दुसऱ्या वर्सा मानेस तिने वायलेट कॅस्टेलून अध्यक्ष जाली. आमचे अवधी एकत वर्स कित्याक जायत्या मुखेली उदेच्या म्हणल्या इराद्यान स्त्री मुखेली उदेच्या म्हणल्या इराद्यान एकत वर्साक अवधी दवरली. आणि तो हळू म्हज्या हातांत देड वर्सांचो चरको भुरगो म्हाका सवतो एक चरको जाल्लो. हांव त्या चरक्याक काणगोनंत मिटिंगा गेली. थंयसर चुनाव जाले. थंयसर प्रत्येक कार्यदर्शीक म्हजेंच नांव आयले. हांवें सांगले म्हज्या हातांत चरको आसा ना फादर म्हाका जायना. आनी तदळा फादर वल्लीन सांगले ना ना तो आनी एक मुखार आनी एक निर्देशक जावं की पुरो तुवें आतां हुद्दो सोडून वचो काणगेचे म्हूण जालें. आनी त्या वेळार हांव घटकांत अध्यक्ष आसलीं वार्ड्यांत कार्यदर्शी आसली आनी प्रत्येक दिसीच्या समितींत हांव कार्यदर्शी जालें. एका वर्साक तीन हुद्दे हांवें करी जाय पडले. मस्त कश्ट जाले पूण तीन हुद्दे करी जाय पडले. हांव जमतेक वेताना म्हजे दुवेक वरतली कित्याक म्हळ्यार भुरगे सांबाळचे न्ही मिटींग जाताना भुरगें पळयचे. अशें तें जालें हुद्दो घेतलो. आनी आमच्या गवळी बापांनी म्हाका आतां उडास आसा मेटार जावन सकाळ देवन येतना हांव मेट वयर सरतलीं. सैबानो इलेक्शन जालें वायलेट अध्यक्ष जालें आनी हांव कार्यदर्शी जालें म्हणलें. तो हळू गवळी बापान म्हळें जाल्यार आतां कदेलार बसोंक ना. खंय स्त्री संघटन जावना तें रचन करीचे, खंय स्त्री संघटन जिवाळना तें जिवाळ करीचे, आनी खंय स्वसाय पंगड नात तें स्वसाय पंगड रचीचे. जालें एक फर्मान दिल्ले ब्रित गवळी बापान सांगले. आनी हाच्या उपरांत वायलेट ती कुटुंबादारन सगळ्यांची गोरवां आनी फुलां झाडां आमी आयतारा आयतारा एका फिरगजीच्या याजाका लागीं उलोवन सकाळीं वग्गी आमी एका बस स्टँडार सांगता मेळचें म्हण आमी फोनार सांगतल्या. त्या बस स्टँडार स वरार गी साडे स वरार गी सकाळीं घरचें पुरो रांदप करून आमी पावतल्या. थंय थावन आमी निगत केल्ल्या एका फिरगजाक मिसाकत आमी थंय हजर जातले. हांव आनी ताच्या उपरांत मिसा उपरांत स्त्रियांक मेळोवन आमी स्त्री संघटन कित्याक गरज स्वसाय पंगड कित्याक गरज म्हूण आमी तांकां म्हायती दिवन थंय रचन करून आमी येतले. प्रस्तुत पन्नासान एका फिरगजेंत महासंघ आसा. आमचे स्वसाय पंगड म्हळ्यार वाड्यांत स्वसाय पंगड आमी रचचे आमी स्त्रियांनींत. आनी ह्या स्वसाय पंगडा धावन आमकां आर्थीक अभिवृद्धी आमच्या गटावळींत आसा. आर्थीक समाजीक राजकीय आनी सांस्कृतीक रितीची आमचे सबलीकरण जायचे म्हणून आनी सुरवेर आमी स्वसाय पंगड रचून त्या मुखांत आमी उरोवणी केली. आनी कितें सरकारा धावन आमकां सवलती मेळटात ते सगळे सवलत्यो आमी घेवंक सक्तेमत जाल्यो. आमी स्वसाय पंगड केल्या उपरांत फिरगजन आसले सर स्वसाय पंगड संगता मेळोवन महासंघा रचन केले. महासंघ जाल्या उपरांत वारडे हंतर आमी पयल्यांत स्त्रियांचो संघटन वारडे हंतर आमी रचन केल्लो. पूण आमकां महासंघाचे ओकूट करूंक आसले तालुको ओकूटा. आनी आमच्या देसींत पांच वारडे आसात करकोळ शिरवा उडपी कल्याणपूर आनी कुंदापूर हे पांच वारडे. आमी हांव 2000 अठरा एकोणिसाव्या वर्षाक अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाले तर त्याला मुझे मुखार असलेले सवाल जिल्हा महिला ओकूट अरेस्टे आणि तो ओळ आमचे निर्देशक आताही निर्देशक बाप रेजिनाल्ड पिंटो ताणे म्हणले कालेकरचे जनड बाई करकोळ एकडे मात्र ओकूट झाला आता उरले आमचे स्त्रियो ऐकतात गी नांत गी. तो ओळ हांवें फादराबा सांगले फादर आम्ही स्त्रियांचे मनवलिके करून गेल्यार आमचे स्त्रियो ऐकूचे ना. थोडे पोटी आम्ही गरजे गेले फटी मारीचे पडटा. हांवें सांगले आमचे जिल्हा ओकूट जाऊन रजिस्टर जायचे आमचे रजिस्टर जायचे रंगा तालुका ओकूट जायचे आणि आमकां नोव्हेंबरा भितर जिल्हा ओकूट वसूंक आसा देखून ऑक्टोबरा भितर आमचे तालुका ओकूट जायचे हे हांव मिटिंगान सांगता म्हणे. आणि हांवें ऑगस्टाच्या जमातेर हांवें सांगले की ऑक्टोबर म्हयन्याच्या 25 तारखे भितर चार तालुका ओकूटचे रचन जावंक आसा तुम्ही आतां डेट दिया म्हणून. आणि आमच्या स्त्रियांनी सांगले आम्ही वार्डचे जमत करून आम्ही डेट दिता. कित्याक म्हळ्यार आमचे ते अशी सिस्टम आसा की केंद्रीय समितीची जमत जाल्या उपरांत वार्डची जमत जाता. वार्डची जमत जाल्या उपरांत आमच्या महासंघाची घटकाची जमत जाता. ताच्या उपरांत स्वासाय पंगडाची जमत जाता. म्हळ्यार केंद्रीय समिती या ओकूटची जिल्हा ओकूटच्या जमतेन कितें सकट निर्धार घेता आम्ही माहिती दिता ती सकट वार्डान डिस्कस जाता. थंय तावन घटकाची गेल्ली हुद्देदारां थंय तावन घटकाक हाडटात आनी घटकातावन ते स्वासाय पंगडा पर्यंत ते पावता. आणि आमकां कुडले कुडले फोन करून स्त्रियांनी ऑक्टोबरच्या 25 तारखे भीत चार ओकूटचे उद्घाटन करचे दीस ताणी आमकां नम्यार सांगले आणि त्या प्रमाणे चार ओकूट तालुक ओकूटचे रचन झाले. आणि एक वारडो तरी पहिलेन जाल्लो तसे पांच तालुक ओकूट करकळांत अर्पणा महिला ओकूट झाले. शिरवंत इंचरा महिला ओकूट झाले आणि उडपींत शरदी महिला ओकूट झाले. कल्याणपूर म्हणल्यार ब्रह्मावर तालुक्यांत उज्ज्वला महिला ओकूट तसेच कुंदापूर बैंदूर तालुक्यांत भावना महिला ओकूट उक्तवण झाले. आता ताच्या उपरांत असलेले सवाल आमचे जिल्हा ओकूट कसे करचे गे म्हणून सगळ्यांच्या संगतपणान जिल्हा ओकूट करचे म्हणून निर्धार केलो. आणि त्या वेळार म्हाका बघुल्ले सगळ्या समाजाच्या खाली आम्ही फक्त क्रिस्तांव मात्र न्ही हेरांकी आपयचे म्हणून कित्याक म्हणून आम्ही वाडली रीत तशी आसली सगळ समुदायाच्या मोदे आसले हांव हिंदूंच्या मोदेन तां ओड जाल्ली. आणि देखून म्हाका बघले आणि फादराबा सांगले फादर आमींत कथोलिका ओट्टू मेळून केल्यार कोणाकी कळना देखून उरल्या की आम्ही आपय आंगे फादर आपय जेनेट बाय म्हणा लागलो. आणि आम्ही हर एक समाजाचे कोण हेर धर्माचे स्त्रियांचे संघटन असा त्या सगळ्या संघटनेच्या मुखेल्यांक मेळून तांकां आपोवणे दिले. आणि आमकां हॉल जाय जाल्ले आमच्या लेगीत कसलोच फंड नातुल्लो. उडपींत आम्ही हॉला विसरनातना 1 लाख 1.5 लाख बडे सांगले. मागीर एक मोठाच्या ती थंय कृष्णमूर्ती अमृता कृष्णमूर्ती म्हण ती मुन्सिपाल्टीची मेंबर जावन आल्या आणि आम्ही अशेन कापडणेशचें बुट्ट गलसो तिच्या कडेन वचून उलयले तर जाल्यार तिका खुशी जाली. तिणें म्हणल्यार हिंदूं चित्त बायल मनीस आयली म्हूण चिंतलें. ನಿಮಗೆ ನಮ್ಮದು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಾಲಿಗೆ ತುಂಬ ರೇಟ್ ಉಂಟು ಮೇಡಮ್, 90,000 1 ಲಕ್ಷ ಕೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಅಷ್ಟು ಹಣ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲದ್ರೆ ನಮಗೆ ನಮ್ಮದೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇತ್ತು ಮುಣ್ ಸಂಗ್ಲೆ. ತರ್ ತಿಮ್ಮಣಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ನೀವು ಮಾತನಾಡಿ, ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಮುಣ್ ಜಾಯ್ತು ಮುಣ್ತಿ ಜಪತ್ತೇನೆ ಫೋನ್ ಕರೆದಿಲ್ಲ. ಆ ಊಲೇಲಿ ನೀವು ಬಂದು ಹಾಲ್ ನೋಡಿ ಮೇಡಮ್ ಮುಣಲಾಗಲಿ ಜಾಯ್ತು ಮಳೆ. ಆಮೆ ತೇಗ ಸ್ತ್ರೀಯು ಆವು ಅನಿ ಮುಜೆ ನಿಕಟ ಪೂರ್ವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅನಿ ಖಜಾನ್ದಾರ್ ಗೆಲ್ಯಾ ವಸೋನ್ ತಕ ಪಳೆತನಾ ಕಾಲೇ ಬೊಗಲೆ ಮುಣ ಗೊತ್ತ ತಾಣೆ ಉರ್ಲೆ ಸ್ತ್ರೀಯ ಪೊಳೋನ ತಾಣೆ ಪೊಳೆಲೆ ಮಕ್ಕತ್ತ ಮೊಸ ಬೊಟ್ಟು ತುಕೊಳ್ಳಲು ಪೊಳೋನ್ ಮುಣಲು ಇದಕ್ಕೆ 35,000 ಬಾಡಿಗೆ ಇದೆ, ನೀವು 5,000 ಕೊಡಿ ಸಾಕು ಮುಣಲು. ಮಾಗಿ ರಾಮೇ ಸಂಗ್ಲೆ ನಮ್ದು ಉಡುಪಿ ಚರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಹಾಲ್ ಉಂಟು, ಕನ್ನರಪಾಡಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉಂಟು, ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಹಾಲಲ್ಲಿ ಸೇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ಓ ನೀವು ಕ್ರಿಶ್ಚನಾ, ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನೀವು ನಮ್ಮ ಅಂಗಣಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಆದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕು ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ ಮಣಲಾಗಿ. ತಚ ಒಬ್ರ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ 2,000 ಕಾಣ್ಗೆಲೆ ಚೇರ್ ಹಂಗ ಲುಕ್ತಗಲುಂಕು ಫೆನಗಲು ಝಲೆ. ಆಮಚೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೋ ಅಪೂರ್ವ ಏನು ಝಲೆ. ಸಗಳ ಧರ್ಮಚೆ ಸ್ತ್ರೀ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಮುಖೇಲಿ ಆಯ್ಲಿ ಆನೆ ತೊ ಬಾಂದ್ ಅಜೂನ್ ಅಂಚ ಜಿಲ್ಲಾ ಒಕ್ಕುಡ್ತಾವನು ಮುಂದರುನು ತಸ ತಂಚಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕತಿ ಅಂಕ ಮುಖೇಲಿ ಸೇರಿ ಜಾವನ್ ಆಪೇತಾತ್ आणि आमच्या कार्यक्रमांनी आम्ही तांकां मुखेली जाऊन आपयता. आज आमच्या सुगम्य जिल्हा महिला ओकूटान कितें साधन केलां म्हण तुमकां सांगचें जाल्यार आमच्यो स्त्रियो इतल्यो बळवंत जाल्यात की आतां तुमी मातृनिधी केले थोडी थोडी योजना केली निजाय की म्हाका मस्त खुशी जाली. आमच्यो स्त्रियो कितें करतात म्हळ्यार स्वासाय पंगड एका वाड्यांत आसा. आमचें अशें इन्स्ट्रक्शन आसा की आमच्या वाड्यांत कोण कष्ट आतात, कोण गरजेवंत आसात, ते त्या स्वासाय पंगडाची जबाबदारी. विधव स्त्री जावं दी, एकसूर स्त्री जावं दी, तिका मेळचे, तिका दिसपोड ते कितें वरवीं जायचे, ती त्या पंगडाच्या स्त्रियांनी जबाबदारी घेवन तिका दिवचे. तिका वखदाक वरचे वरचे, या कलय अन्याय जावं दी, कितेंय जावं दी, तिका सहकार दिवचो, सपोर्ट करचे त्या स्वासाय पंगडाच्या स्त्रियांनी. आनी कितेंय प्रतिभटन करूंक आसल्यार आमी सगळे सांगता मेळोन प्रतिभटन करता. पयलीं आमकां मुस्तो भिरां दिसतली भायर येवं, कित्याक स्त्री संघटन आसतना हांव हें सांगूंक अपेक्षितां, स्त्री आयोग, स्त्री संघटन आनी महासंघ हे तीन संघते विशांत इल्लें कन्फ्युजन जाता कोणाक जाल्यार. स्त्री संघटन म्हळ्यार आमी आमच्या इगर्जेच्या दोराय भितर आमी सांगतना कथोलीक स्त्री संघटन म्हण आमी उल्लेख करता. समाजांत आमी दिसाचे जाल्यार कथोलीक स्त्री संघटन मुद्रंगडी चर्चिनावर म्हळ्यार आमकां इल्लें बारीक पडटा. आमी जननी महासंघ दवर म्हळ्यार आमकां स्पेशल रेस्पेक्ट आसता. एक आमी केदाळे उडास दवरचे, आमचे चिंता पशें गी आमी स्त्री संघटन, आमच्या स्त्रियांक मस्त कश्ट जाले त्या टायमार आमकां तांचे घाले मतींत एक बदलावण करूं. स्त्री आयोग आमच्या देशाच्या अंतर आमी स्त्री आयोग म्हणटा, पूण समाजांत आमी वेत आसतना आमी सुरवेर आमचे महासंघाचे नांव बरयता, या तालुको ओकुटाचे नांव बरयता, या जिल्हा ओकुटाचे नांव बरयता. आतां सुगम्य जिल्हा महिला ओकुट उडपी जिल्हे मत्तु सकल कथोलीक स्त्री संघटन उडपी धर्मा प्रांत्य अशें आमी घालता. त्या दळा वयले हेड्डीक मात्र ती वचता, मागीर सकल काले आसा म्हणून वचूंक वचना. देखून हे आमी समाजांत वेत आसतना आमची आयडेंटिफाय, आमची वळख कितें म्हळ्यार आमी महासंघाची, आमी तालुको ओकुटाची, आमी जिल्हा ओकुटाची, हे आमची आयडेंटिफाय. आनी सुरवेर स्त्री संघटन रचन जाताना कशें जालें गे म्हळ्यार वाचराक गुंठ्यात हांवन भायर सोडले बरें जालें, कानाक वाऱ्यार गेल्ले बरी, म्हाका येता जाल्यार बारीक उशी जाली. इस्कॉलांत हांवें एक दिसूय डांस करूं ना, पूण स्त्री संघटनाक हांव जॉयन जाल्या उपरांत हर एक स्त्रियांच्या दिसा म्हजो एक डांस आसतलो, कारण आमकां एक भायर वचोंक अवकाश मेळ्ळे. मागीर आमच्या स्त्रियांचे अशें चिंता जालें की स्त्री संघटन म्हळ्यार डांस कल्चरल प्रोग्राम म्हूण जालें. आनी ह्या मनोभावांत आसल्या स्त्रियांक आमी स्वासाय पंगड रचन करतना, महासंघ रचन करतना त्या स्थितीत जावन ह्या स्थितीत गाडीचे जाल्यार आमकां मुस्त कश्ट मारले. हे कळलें सैबिणी महासंघा, कळलें स्वासाय संघा, अच्छा गे आमचे स्त्री संघटनांत बरें आसलें, वर्सा हे पटी प्रोग्राम जाताले, आमकां स्किट करूंक जाताले, डांस करूंक जाताले म्हूण हे स्त्रियांचे उलोवणें जावन आसले. पूण केदळा तावन आमच्या केंद्रीय समिती जावन ही सकड मयेंत आमी आपणायले गी तवळ आमच्या स्त्रियांनी स्वासाय पंगड रचूंक मुखार सरल्यो आमच्यो स्त्रियो. आनी आजुनूय थोड्यो स्त्रियो आसात तले मनोभावच्यो, तांकां आमी कितें केलां म्हळ्यार कोण स्वासाय पंगडान ना तांकां आमी थोडे पडे सांगचे, तुका आर्थीक रितीन गरज ना जावंक पुरो, पूण तुजे तावन एक गरजेवंत स्त्री एक कुमोग जाता, त्या खातीर तूं ग्रुपान जॉयन जा. आनी अशें सुमार स्त्रियो जॉयन जाल्यात, 70-80 वर्सांचे स्त्रियोय आमच्या स्वासाय पंगडांनी आसा. तर थोडी आयकनांतल्यान आमी कितें केलां म्हळ्यार स्त्री संघटनेचो संदो वर्साक 30 रुपया संध्या शुल्क ताणें भरचे, ताच्या उपरांत जिणये संदे 100 रुपया एका स्त्रियेक एक पटी भरल्यार ती जिणये संदो. तांकां हर एका जमतेक ताणी येवयेत, आमच्या खंयच्याय कार्यक्रमाक ताणी येवयेत, तांकां स्पेशल जावन आपण दिजे म्हण ना, पात्र अनाउंस करता आमच्या वॉट्सअप ग्रुपांनी आमी मेसेज घालता. आनी आमी अशें केंद्रीय समितीतून अशें एक इन्स्ट्रक्शन दिलां गी जमतकी येनातले स्त्री संघटनचे संदे आनी जिणये संदे ताणी केदळ आयल्या रे तूं कितें आयली, तूं इतले ते मिटिंगा येवन आतां कितें आयली म्हूण कोणेंय विचारूंक ना, तांचो गौरव तांकां दिवंक आसा. देखून आज स्त्री संघटन म्हणचे की चड स्वासाय पंगड, महासंघा, तालुको ओकुटा आनी जिल्हा ओकुटा आमच्या उडपी दिसेंत मुखल्या हंताक पावोन आज ताजो एक संदो जाल्ले जावन आसले. हांव मानिनी राजा ओकुटाक हांव पावल्या आनी हाका कारण म्हजे महासंघा. स्वासाय संघांत आमचे स्त्रियो स्त्रियो म्हळ्यार आमचे संदे कितें करतात गे म्हळ्यार आतां आमी तांकां सांगलां तुमी पंचायत वार्ड सभा जाताना वसाजे, ग्रामसभा जाताना वसाजे, दप्तरां आमचे ऑफिस आसात सरकारी दप्तरां, ताच्या वयल्यान DC ऑफीस, अल्पसंख्यात इलाके दोन कळले पुरो सवलती येतात, तोटगारिके इलाक्यान कितें मेळटा, कृशी इलाक्यान कितें मेळटा, अशें सगळे डिपार्टमेंटाक आमच्यो स्त्रियो येतात. आनी थंयसर आसल्या सरकारी कोण अधिकारी आसा ताका तांचे नंबर दितात, कित्याक पुरो सरकाराचे कितें सवलती येतात ते व्हॉट्सअपवर तांकां धाडटात आनी ती आमच्या महासंघाच्या ग्रुपांत घालतात आनी ते पळयले कुडले आमच्यो स्त्रियो दवतात इंग गुंडी गोबर गुंडी आनी कोळी साकाणे जेनू कृशी आनी कितें सक्कट मेळटा पळय आमच्यो स्त्रियो उडपीच्यो स्त्रियो बरे हुशार आसात आपळ करतात तिकलें करतात लोणचें करतात रांदतात आनी विकून आपल्या कुटुंबाचो भार इल्लें आर्थीक रितीन हळू करतात हांवें सांगलें सामाजीक राजकीय आर्थीक आनी सांस्कृतीक रितीचें सबलीकरण म्हणून आमच्या स्त्रियांक कार्यक्रम जाताना हर एक स्त्रियांनी साडी न्हेसोन फुलां माळण येवंक आमी पयलेंच इन्स्ट्रक्शन दिलां कित्याक संस्कृती आमची उरोवच्या खातीर आनी हाचे सांगता कितें आदलें काण आसलें आमच्या मलगडेनी केल्ले पोळयो ते पुरो 8 म्हयन्यांत आमचे स्त्रियो तांच्या तांच्या भुरग्यांक कर दितात आनी 8 खाणां कर्न मिसा उपरांत विकून तांचो फंड ती रेज करतात उपरांत राजकीय सबलीकरण आमी केंद्रीय समिती जावन तरबेतीदारांची तरबेती केली एका वार्डात 5 जाणां स्त्रियांक घेतले म्हणल्यार 5 वार्डात 25 स्त्रियो आयल्यो तांकां राजकीय विशीं म्हायती दिली आमी कित्याक स्त्रियांनी राजकीयाक वसाचे म्हणल्या विशीं आनी तवळू आमची म्हायत हर एका घटकाक पावली आनी 112 जाणां स्त्रियांनी पंचायत चुनावाक स्पर्ध केल्लो आमच्या उडपी देशी जावन आनी त्या पैकी 50 दोन स्त्रियो जिकून आयल्यो हे आमचे राजकीय सबलीकरण आमच्या मध्ये आदी तावन एक रिवाज असली विदोस एक स्त्रियेचो पती अंतरल्यार तिका बरेंकर न्हेसोवन फुलां माळण कांकणां दवरून मोर उखलताना या फोंडा कडेन तिची कांकणां फुटोवची आनी फुलां कांडोडची एक रिवाज आसली आनी हांव अध्यक्ष जाल्ले दळा एका मोरना गेल्ले त्या दळा उरले स्त्रियो जबरदस्ती तिचे फुलां काडा माती घालून जाले मेल्ल्या माती घालून जाल्या ताच्या उपरांत बोम मारतात फुलां काडा कांकणां पुट्टे म्हूण आनी हांवें कण्णाका कण्णाका म्हणटाना दोगां जाणां धांवन येवन तिचे कांकणां फुटोवन फुलां काडली म्हाका इतले बेजार आहे भोगली गे परत तरबेतीदारांची तरबती दवरून एका वार्डांत 5 जाणां स्त्रियांक काडून तांकां विधो स्त्रिया विशांत बरी करून तरबेती केली आनी तांणी घटका घटका वचून महासंघा वचून ही तरबेती दिली आज खंयच्या वाड्यांत महासंघाचे स्वसाय पंगडाचे स्त्रियो आसात की तांची जबाबदारी जावन आसा कोणाचोय पती अंतरल्यार त्या घरा ती पयले पावतात आनी पयलें सांगतात तिच्या हाताक कांकणां घालचीं तिका बरो साडो न्हेसोवचो आनी तिका फुलां मळचीं हें करूंक ना म्हण देखून आज आमचे स्त्रियो त्या अंतर सबलीकृत जाल्यात आमचें सपन आसलें 2025 बँक रचन जायचें म्हणून पूण आमी ते 2023 23 सुगम्या महिला संवर्धा सहकारी बँक आरंभ केले आनी 4,000 स्त्रियो बँकांत शेर घेवन सादे जाल्यात आनी आमच्या देशीसेन वट्टूक सुगम्य जिल्हा महिला ओकुटांत 400 स्वसाय पंगड आसून 5,696 सादे आसात हे 13 वर्सांनी आमी केल्ले सदन आनी 10 वर्सांनी 100 करोडांचो वेव्हार आमच्या पंगडांनी जाला आनी 3,12,000 आमचो बँकांत लाभ आसा आनी स्वसाय पंगडांत 7,40,000 उरोवणी आसा आनी ह्या वर्सा सरकारा तावन 50,009 स्त्रियांनी सरकाराच्या येवजण्या तावन 13,62,488 रुपयाचें प्रयोजन घेतलां आनी आमच्या कापू तालुकांत रैत उत्पादक कंपनी आरंभ जाल्या आज हांव हांगासर उलयतां तर हांव कांय व्हडली शिकपी न्ही इंग्लीश म्हाका उलोवंक येना हांवूय एक 1.5 वर्सां पोरण्या कोलवाच्या घरांत आसली 13 जाणां सादे आमच्या घरांत आसली मुस्त आर्थीक रितीन कश्ट आसले मुस्त म्हळ्यार मुस्त कश्ट आसली स्त्री हांव फुलां झाडां बेसाय गोरवां हें पोसाप करून मागीर अडचणीन आसले हांवें गणेश बिडी बांदून बिडीएच्या ब्रांचाक व्हरतली आनी त्या दळार लोक म्हाका प्रस्नार्थक रितीन पळयतालो कोणाकय अशें पळोवचें तितलें धैर्य त्या वेळार म्हाका नातलें कित्याक म्हजी परिस्थिती तशी आसली आर्थीक रितीन सबल जाल्यार त्या व्यक्तीक सकणां वळखतात एक समाजाचें एक दस्तूर आनी खंयच्या दिसा हांव म्हज्या फिरगजेच्या स्त्री संघटनाक पावलीं थंय तावन हांवें फाटी पळोवना हर एक कडेन हुद्दो घेतलो प्रामाणीकपणे हांव त्या हुद्द्यांत हांवें काम केलें आनी आज राज्य मट्टाक पावलीं तर हाका कारण म्हजे फिरगजीचें स्त्री संघटन आनी महासंघा आनी ह्या वेळार आमच्या निर्देशक बापांनी आमकां घटका तावन फिरगजे अंतर तावन वार्ड तावन देसीजी म्हणसर आमकां दिल्लो साकार आनी ह्या घडये हांव फादर रेजिनाल्ड पिंटो आमच्या सुगम्य जिल्हा महिला ओकूटचा निर्देशक ताजो सहकार आम्ही उडास काढून जाई त्यांची एकता अशी असली तुम्ही स्त्रियांनी भाद्रपदांचं लोभ धरणं उमकळचे सडी जाई आणि तुम्ही स्वतंत्र रीतीर कार्य म्हणून आणि जे मुखार वसा जे समाजान तुम्ही मुखार पावजे म्हणून आणि हाचे धैर्य जाऊन फाटल्या दिसांनी मणिपुरात जाल्ल्या अत्याचारा विरोध एक प्रतिभटन असा केल्ले आणि त्या प्रतिभटनान उलोवंक म्हजे नाव दिल्ले म्हाका गुंतून हांवें जिंतले 200-300 जाणां येतात आजकाल कोणी भायर वचे बारी उणें न्हय म्हण जायत फादर म्हणले म्हाका समान मनस्कार समिती म्हणून आले ताणें प्रोफेसर पणिराजान सांगले पयले नाका म्हणटा आयकोना इल्ल जानेट निवे माडबेक म्हण जायत म्हणले गेली हांव कंपाऊंड भितर पावतना हांव सगळीं गमेवन म्हाका काले जाला म्हण गुंतना कांय 5,000-6,000 वरणी वरतो लोक येता वेता आनी एक घडये म्हजे बीपी पुरा डावन जाल्ले बरें जालें हांव गमयलें म्हळ्यार म्हाका कालें जालें म्हण कळना कित्याक हांव 200-300 जाणां आसतात म्हूण मात्र चिंतलें म्हजें एक्सपेक्टेशन तशें आसलें म्हजें धूव म्हणा लागलें मम्मी तुका कालें जाता कालें जाता म्हाका कालें जाता म्हण गुंतना म्हजो जीव सगळो कमता म्हळें थंयसर राधा मेडिकल आसलें आनी ताणें वचून 4 एनर्जल ज्यूस हाडनाय लागले फादर डेनीस स्टेशन पळयलें जेनेट भाई तूं कितें इतलें गमयलें तूं पयलें तूं वचून थंय राव हांगा वताक रावनाका म्हळें आतां हांवें सांगचें बरें ना गाडयेर बसली परता गावन थंय मिशन कंपाऊंडाच्या त्या क्रिश्चन हायस्कूलच्या मैदानाक पावली थंय प्रोटेस्टंटाची इगर्ज आसली त्यांच्या घंटीच्या तोरी लागी बसली हांवें कितें उलयचें म्हूण चिंतलें म्हाका एकी म्हज्या तकलेक उडासना म्हजें धूव म्हणलें हें आतां मर्यादेचो व्यवहार जाता इतलो लोक आयलो आतां कोणें तुजे बदले कोणें उलोवचें 3 एनर्जला ज्यूस वयर गुट गुट करून पियेली पियेल्या उपरांत इतलें मागलें पवित्रात्म्या आज कितें उलयजें तें तुमस म्हजे थंय रावन उलय मरये तूं म्हजी आवय आज तुज्या भुरग्याक तूं सांडी नाका तुमचो म्हजो आदार जा येवन तुमी काही व्हिडियो पळयला कळत हांव कितलें उदक पियेलां थंय रावन कितले त्या स्टेजीर रावन उदक पियेलां म्हणून ना मागीर हांव बरें करून उलयलें तें उलयचें जाल्यार आमकां प्लॅटफॉर्म खंयचें आमचें महासंघ देखून आज तुमकां हांव उलो दिता हांगा कथोलीक स्त्रियांची मंडळी आतां आसा गी मंगळुरांत आसा स्वसाय पंगड आसात गी आसात म्हणटात नांत म्हणटात आसात न्हय देखून आतां तोडाणांक आमकां भोगोंक पुरो म्हजे लागीं आर्थीक रितीन हांव सबल आसा म्हाका काले गे स्वसाय पंगड म्हण ना हांवें आतां सांगलें एका गरजे वो तूं स्त्रियेक कुमोक करूंक हांव आदार दिता म्हणलें एक निचो घेया आनी सगळेंतल्यांनी स्वसाय पंगड जावं दी मुखल्या दिसांनी स्त्री आयोगाच्या ओट्टूक ओक्कूटाचे दक्षिण कन्नड जिल्ले ओक्कूटाचे एक नांव आसलें बॅनर आसून दी आनी आयच्या दिसा तुमकां सर्वांक हांव बरें मागतां बरी योजना स्त्री आयोगांत तुमी मांडून हाडल्यात त्या योजनेचेर देव आशिर्वाद घालून दी आनी ते बऱ्या रितीन मुंदरून उरून दी आनी सौर स्त्रियांक आमी सुमेस्तांक आमच्या मिसांवांक आमी एक करीत मिसांवा खातीर ह्या संवसारांत आमी जल्मल्या आमी पाटे वेत आसतना कितें तरी आमी दिवन या म्हणल्या उद्देशान हो संदेश तुमकां कितें तरी आमी पाटी दिवन वसाचे म्हणून आनी हे पटी तुमकां म्हज्या कडेन उलोवंक आसा जाल्यार म्हजे नंबर दिता फोन कर हांव कितलेंय उलयतां म्हाका बेजार आयना रांदपाक उडोवन ती मोबायल दोन उलयतां थोडे पटी चायेन तितून मोबायल पडटा ती दुसरी गजाल पूण कितेंय जावं दी हांगासर म्हज्या वयल्या अभिमान आनी मोगान आपोवणे दिल्ली अनिता मनेसरी अनिता फ्रँक आनी तुमकां मंगळूरच्या सर्व स्त्रियांक म्हजो परत नमन तुमकां सर्वांक बरें मागता देव बरें करूं
1: देव बरें करूं मनेस्तीन जनेट बरबोजा तुमकां मात्रोन्नती निधी विशीं प्रशंसा उसान तुमच्या भोव अर्थ भरीत आनी तुमच्या

थाळो उमाळो शिदप्रसार यस जुलै महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी 10 वरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगता हजर असात मनेस्त विन्सन फेर्नांडीस काशिया मोगाचिलारा मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो तांचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरनाकात ताळो उमाळो शिदप्रसार रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळजिणी।

0: थळो उमाळू शिदप्रसार येस जुलै महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी दावरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगता हजर असात. मनेस्त विन्सन फेर्नांडीस काशिया मोगाचिलारा, मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो. तांचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या. ऐकूंक विसरनाकात ताळो उमाळो शिदप्रसार रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळजिणी.
1: ಎಸ್, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಒಲವಿನ ಹಾಡು ಕಾರ್ಯಕ್ರಮ.

तळो उमाळो शिदप्रसार यस जुलाई महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी दावरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगता हजर असात मनेस्त विन्सन फर्नांडिस काशिया मोगा चिलारा मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो तांचे संगी उलवंक फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शिदप्रसार रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंग आळजिणी.

थाळो उमाळो शिदप्रसार यस जुलै महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी दावरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगता हजर असात मनेस्त विन्सेंट फर्नांडिस काशिया मोगाचिलारा मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो तांचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरनाकात ताळो उमाळो शिदप्रसार रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळजिणी.

थाळो उमाळो शिदप्रसार यस जुलै महिन्याच्या 21 तारखेर मंगळारा दीस सकाळी दावोरार तुमचे रेडिओ सारंग 107.8 FM आमचे संगता हजर असात मनेस्त विन्सन फेर्नांडीस काशिया मोगाचिलारा मनेस्त लिस्टन डिसोजा आणि मनेस्त क्लिटस लोबो तांचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरनाकात ताळो उमाळो शिदप्रसार रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळजिणी.

0: रेडियो सारंग 107.8 FM जय हे
1: रेडियो सारंग 107.8 FM रंग रंगदा बदक इत्ते तुलु प्रसार.